0: तेभ्यः प्रदत्तः अधिकारः निष्पक्षतया विनयेन समर्पणेन च जनतायाः सेवायै एकं महत्तरम् उत्तरदायित्वं धारयति। सर्वोच्च न्यायालयेन अद्य प्रतिपादितं यत् भविष्ये प्रश्नपत्र गोप्यता भंग निवारणाय राष्ट्रीय परीक्षा संस्थायाः संस्थागतकरणं अतीव अनिवार्यं वर्तते। न्यायालयस्य अनुसारं अस्याः कृते सुरक्षिता आधारभूत संरचना समर्पितानि परीक्षा केन्द्राणि सुदृढ़ा साइबर सुरक्षा प्रणाली संस्थागत दक्षता अथ च परीक्षा संचालनाय एका स्थायी व्यवस्था आवश्यकी वर्तते। नीट यूजी 20-26 प्रश्नपत्र प्रकटन प्रसंगे याचिकानां श्रवणं कुर्वन् उच्च न्यायालयेन केन्द्रीय शिक्षा मंत्रालयस्य सचिवः आदिष्टः यत् सः राधाकृष्णन समित्याः संस्तुतीनां क्रियान्वयनाय स्वक्रियमाणानां चरणानां विवरण सहितं एकं शपथपत्रं न्यायालये प्रस्तुयादिति। प्रवर्तन निदेशालयेन 10 स्थानेषु अन्वेषणं कृतम्। मौलाना मोहम्मद अली जौहर परिसरेण रामपुरस्थेन मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयेन च सम्बद्धे धनशोधन प्रकरणे उत्तरप्रदेशे दिल्लीनगरे रामपुरे सहारनपुरे च विभिन्नेषु स्थानेषु प्रवर्तन निदेशालयेन सहसान्वेषणं प्रवर्तितम्। प्रवर्तन निदेशालयेन ज्ञापितं यत् धनशोधन निवारण अधिनियमस्य 2020 वर्षे प्रवर्तितस्य अधिनियमस्यान्तर्गतम् अन्वेषणं कृतमिति। इदम् अन्वेषणं स्वायत्त करदातृभिः माध्यमैः सर्वकारीय अनुबन्धनीतेः कथित विचलनस्य ततः प्राप्तस्य धनस्य विश्वविद्यालयस्य अथवा परिसरस्य कृते सम्पत्तिनिर्माणे कथित उपयोगस्य च विषये वर्तते। लखनऊनगरे स्थितः मौलाना मोहम्मद अली जौहर परिसरः यस्य मुख्य न्यासी रूपेण उत्तरप्रदेशस्य पूर्व मन्त्रिमण्डलीय मन्त्री आजम खान इत्येषः परिवारस्य सदस्यैः सह कार्यं निर्वहति। रामपुरमण्डले मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयं सार्वजनिक विश्वविद्यालयं च प्रचालयति। प्रवर्तन निदेशालयेन विज्ञापितं यत् अन्वेषणस्य प्रमुख उद्देश्यम् अपराधजनित धनस्य उद्घाटनं वित्तीय अभिलेखानां अथ प्रलेखानां संग्रहणं सर्वकारीय निधेः उपयोगेन सम्बद्धानां डिजिटल साक्ष्याणां प्राप्तिश्च अस्ति। कोलम्बिया देशे 4.7 तीव्रतायां भूकम्पेन मृतकानां संख्या 12-300 यावत् वर्धिता। प्रायः 11,600-400 यावत् जनाः व्रणिताः यस्मिन् 90-200 यावत् जनाः अद्यापि लुप्ताः सन्ति इति सूच्यते। भारतेन प्रथम निकषस्पर्धायां श्रीलंकादलं 65-100 धावनांकैः पराजितम् इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಸರ್ವಮಂಗಳ ಎಂ. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಆಕಾಶ ನೋಡೋಕೆ ನೂಕುನುಗ್ಗಲು ಏಕೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಇವರ ಮಾತಿನಂತೆ ನಾಸಿಕ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರೋ ಉದಮಲ್ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆಕಾಶ ನೋಡೋಕೆ ಜನ ನುಗ್ಗಿ ನುಗ್ಗಿ ಬರ್ತಾರೆ. ನಮ್ಮದು ಅದೇ ಆಕಾಶ, ಅವ್ರದ್ದು ಅದೇ ಆಕಾಶ, ಅದರಲ್ಲೇನು ಅಷ್ಟೊಂದು ಪಸಂದು ಅಂತ ಕೇಳಬಹುದು. ಆದರೆ ಗಮ್ಮತ್ತು ಇರೋದು ಇಲ್ಲಿ, ಈ ಹಳ್ಳಿ ಸುರ್ಗಾನ ಅನ್ನೋ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿದೆ. ಎತ್ತರಕ್ಕಿರೋದ್ರಿಂದ ಆಕಾಶಕಾಯದ ಬೆಳಕು ನೇರ ಹಳ್ಳಿ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತೆ. ಹಳ್ಳಿ ತಲೆ ಮೇಲೆ ಮೋಡ್ಗಳ ಜೂಟಾಟ ನಡೆಯೋಲ್ಲ. ಗಾಳಿ ತಂಡ ತಂಡ ಕೂಲ್ ಕೂಲ್. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಆಕಾಶ ಅಂದರೆ ಈ ಹಳ್ಳಿ ಜನರ ಮನೆ ದೇವರಿದ್ದಂಗೆ. ಈ ಹಳ್ಳಿಲಿ ಹೈಬೀಮ್ ಲೈಟುಗಳನ್ನು ಬಳಸೋದೇ ಇಲ್ಲ. ಆಕಾಶಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಡಿಮ್ ಬಲ್ಪ್ಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ರಸ್ತೆ ದೀಪಗಳು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ತಲೆ ಎತ್ತಿ ಬೆಳಗೋದಿಲ್ಲ. ಆಕಾಶ ನೋಡೋರಿಗೆ ಮನೆ ಬೀದಿ ದೀಪಗಳು ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡಲ್ಲ. ಆಕಾಶದ ಮೇಲಿರೋ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಈ ಭಯಭಕ್ತಿ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಕೃತಿಯ ವರದಂತೆ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಲಿ ಹಳ್ಳಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಉದಮಲ್ ಹಳ್ಳಿ ಆಕಾಶ ಬಹಳ ಫೇಮಸ್ಸು. ಊರಿನ ಬೆಳಕು ಆಕಾಶಕ್ಕೆ ಬೀಳಲ್ಲ, ಆಕಾಶದ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಬೆಳಕೆ ಹಳ್ಳಿನ ಬೆಳಗೋದು. ಆಕಾಶದ ಮುಂದೆ ನಿಂತರೆ ತಾರೆ ಜಮೀನ್ ಪರ್, ಕವಿಯುವ ಕತ್ತಲಲ್ಲಿ ಮಿನುಗುವ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನು ನೋಡುವುದೇ ದಿವ್ಯಾನುಭವ. ಡಾರ್ಕ್ ಸ್ಕೈ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಯೋಜನೆ ಇಲ್ಲಿ